दिँदै हजुर कुनै पनि विवाह भोज पार्टी सेमिनार तथा गोष्ठी लगायत जुनसुकै कार्यक्रमका लागि स्वादिष्ट खाना सहित गुणस्तरीय र भरपर्दो क्याटरिङ सेवाका लागि विगत 18 वर्षदेखि यहाँहरूको सेवामा समर्पित इमान्युएल फूड क्याटरिङलाई सम्झिनुहोस्। प्रोप्राइटर किशोर ओझा, सम्पर्क मोबाइल नम्बर 9851414126, 9849078528। इमान्युएल फूड क्याटरिङ तपाईँहरूको सेवामा सदैव समर्पित। Oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh